जंत विचारा, तू घट घट अंतर सर्व निरंतर जी, हर एको पुरख समाणा, एक दाते एक पेखारी जी।

जी तुद जेवड अवर ना कोई, तू जुग जुग एको सदा सदा तू एको जी, तू निःचल करता सोई।